ka hoda waram le shitra le der petra ngai thanga amni bagai chini tomung samung pilani simino chini wansukmung abo jing hodani borok jingni wansukmani tongnani nangnai ang hamga chani hoda ka hamungnai ani seitebo kusuro kobang ma tongku borok sabuno nai sigi thatam serengnai nung haingnai nung je daktino buriti phekya ba chlatui phekya thanglayo phailayo onglai dong habu busuzorote mosangya busuzorote sitra thanglayo phailayo jora jora walailai nang walai mani babo buino solia buino khanana bokiri jakliya buino saimana bokiri jakliya haino open onglai obolai tonglai kha sak soilai mani kri obhai kobang ma ligisigi nang ligising kheni na hoda boligisigi nini bongso ligisigi nini saicharai rokni borokni langma boligisigi thang dai norok no nugui norok ni buma bo pharok bo borok ban bahe khak sang ma mannai obhai kobang ma no wan suk jangnai tongo nang kaham nang hamya khlainani baba ya pri shatani kobang ma no wan suk nani nango tamukhe chini borok rokni bisingo kobang ku no wan suk mong nukjak liya kobang nukjak liya wan suk mong aboni bagai ligisigi samungo gadal bayo tei serengnani buino naharnani okra sakara rokno naharnani aborok kobang kok no jeng nuk liya phari jing tabu bo kobang ma jora tongko jeng sereng layene okra sakara rok tamonai borok tamu phurungna nai borok ni thani kobang ma sereng jaknai tongo okra sakara rok ni kok khana layene jing kem ni kok khana na nge jini buma bufa tamu sa jini buma bufa tamu dagi अब सिमि खानावा बायनो जिनि लांगमा काहा मोङै थाङै मानो जों फाथार हास्तेबो थाना नांगिया जिनि कामि आमचायो जिनि नग' आसाय माने नग' आ नग' तङैनो जिनि आमा बाबु तङमानि नग' तङैनो लांगमानो नायथ' केतलाङै थाङै मानो आजि नानि होनै नाय फाथार हास्तेयाव थाङै नों बोसो आजि मानाय दाबुक साखजरा नरक फाथार हास्तेयाव थाङै अ आजि नाय रक्न' बुनि नगो सामुं ख्लायनाय रक्न' बुनि रेस्टुरेन्ट नगो सामुं ख्लायनाय रक्न' यां किफिलि फायै दालान कथ' कथ' तांमानि बुमा बुफान' जाबाय नोंबैया रांसाग रिसाग नखु कुप्लुं खे तनमानि साबुन' नुखा साबु दङा बाहाय थांमा थ' गोबांमा बरक्न' थांखा किफिलि फायनाय फायग्या बाक्साबा किफिलि फायै गिया नोङै फायै अर' फायै गाहामखे ख्लायबायग्या kaham samung tang phaikya baksha to sosu sok pailiya kathang thangmani kathang sok pailiya baksha ba podre pod bemar ngi tongai kya baksha ba podre pod accident o kobuli tongai kya baksha ba podre pod hamyao mang kobul jak baksha ba ra thangai te kubun bai kaje gi tongai kya bre nai tongai kya obahir kobang ma ligi sigi se kaham ungmani nang nini tong thai jaga no yakri thangai बुनारो गुलाम खाति गई नों बसक दाम खालामा नायबा आबोनि बागै जों आरो थाङै बदनिनि वान सुखमानि अरस हामियांका आरो बा हामिया नांनाय आबौ कायसा नारग मुइदो नारग दे नों वान सुखमानि नों अरन' काहामगांकाय जेखा थाङा रं काहामंनाय नों अरो हामिया वान सुगै बुमा बुफानो दस फुनो गई बा बे बुसानो दस फुनो गई जेबा मुंसा खालाय नों थांका आरोबाबो नों गाहाम ख्लायमानगोला अबनि बागैनि नों बोखा जागाव आसुग जाखंखाय नों नग' तङैनो बेबाक न' ख्लायमाननाय अबनि बागै गुबुन रक्न' गुबुन हा जागा गुबुननि मानै खोनै तंथक साथक रक्न' ता खादंदि निनि जे तंमानि आबोबाय नोंखा कसमै तंदि ताय गोबां कक सोरोङै निनि तंथायन' तङै सोरोङै नों गाहाम ख्लायमान अबाखि नोंनि लांमा काहाम थानाय फादि जिनि अ पान्दानो मोथाखनानि दिनैनि वान सुमुं पान्दानो मोथाखनानि जों रोसामुं तांसा खाना लायनो आबुनि यागुलो काहाम तंनि रिं दङ लांमाव जों आ पान्दाव थांलायनो दाबो अ रोजाबुंन' खाना लायनो फायदि बेलायखेनो खोनाथ' रोसाबुं